मतां सिदा दमना पोस्ट का कि खुथांग दखन बिरकपा फिल्म से सिंग सन्दुक सबल लुइजरी आकाशवाणी वाल हौजी नुमिदांग पुंग तारा मखाइ तारे ngasi gi oina tharam chanda palu sinjana ma tam yorugli hayang sagol se namit ayuki pung manga makhai ta bada kanglau chena ga han ma thoram parin sandu pa hujagani sandu sagada ba medium wave meter so hamni fu dasmi ama kilohertz chani pa ma phoni thoi ngasi gi damote ni mata ase da thoram ta bir ba khwai puno ki mafam dagi kainane ba yathang ni jeri pina bir si jai hind